एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे। त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। तथापि एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। एसआयआर अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती। राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत, त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21%हून अधिक आहे। अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे। मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे। पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत। त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे। प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल। या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल। श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे। याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक तरतुदीला, तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता, पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत। या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत। सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे। तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे। ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2र्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्य गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली। बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले। नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे। ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले। समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत। महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे। राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल। जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये
भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 मध्ये काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं. पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत 30 अधिक राज्यातले 2000 अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसाखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार। 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। मंडळी, प्रसन्न दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप प्रसन्न अशा शुभेच्छा। कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी आणि मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, पुस्तक यात्रा ही आपण मालिका सुरू केलेली आहे। मी जेव्हा येते तेव्हा पुस्तक यात्रेमध्ये आपण एका पुस्तकाविषयी बोलत असतो, तर अर्थातच आजही मी एक पुस्तक घेऊन आलेली आहे। एका पुस्तकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत, अर्थातच नवनवीन विषय त्या व्यतिरिक्तही असणार आहेत आणि छान छान गाणी आपल्या साथीला असणारच आहेत। चला तर मग मनस्पर्शीची सुरुवात करूया या छानशा गाण्यांनी।

श्रोतेहो, पुस्तक यात्रेमध्ये आपण नेहमी एका पुस्तकाविषयी बोलत असतो. मला आवडलेलं, मला भावलेलं असं एखादं पुस्तक मी तुमच्यासमोर घेऊन येत असते. तर आज पुस्तक यात्रेमध्ये आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत त्याचं नाव आहे सामान्यातले असामान्य. अर्थातच त्याच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. सुधा मूर्ती हे नाव आपल्या सगळ्यांच्याच अगदी परिचयाचं आहे, नाही का? म्हणजे एक मोठा कारभार सांभाळता सांभाळता आपल्या आतली संवेदनशीलता जपत त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचं लिखाणसुद्धा केलंय. वरवर पाहता छान चापून चोपून नेसलेली साधीशी साडी, कपाळावर छान ठसठशी चंद्रकोर, केसात माळलेला गजरा आणि चेहऱ्यावर कायम वास्तव्याला असलेलं छान प्रसन्न आणि लोभसवाणं हसू, म्हणजे अगदी आपल्यातलंच कोणीतरी वाटणारं अशी सामान्य व्यक्तिमत्व. पण त्यांची असामान्य कामगिरी आपण सगळ्यांनीच बघितली आणि अशाच काही सामान्य लोकांमधलं असामान्यत्व दाखवून देणाऱ्या गोष्टींचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक सामान्यातले असामान्य.

श्रोते हो, सामान्यातले असामान्य या पुस्तकात व्यक्तिचित्रणावर आधारित अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतील. सहसा व्यक्तिचित्रण म्हटलं की आपल्या डोक्यात पहिलं नाव येतं ते पुलंचं, नाही का? मग त्यांचे हरितात्या, त्यांचा अंतू बर्वा, सखाराम गटने, अगदी त्यांच्या कथेतली गोरेपणाचं परिमाण असलेली यमी सुद्धा आपल्या नजरेसमोर जशीच्या तशी उभी राहते, हो की नाही? पण तितक्याच खुमासदार शैलीत लिहिलेली सुधा मूर्तींची पात्रंसुद्धा या पुस्तकातून आपल्या भेटीला येतात. बंडल बिंदप्पा, कंडक्टर भीमण्णा, गर्विष्ठ गंगा, श्रीमंत सीताबाई, स्वयंपाकाची अंबक्का अशा जवळपास 19 कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये आपणही असंख्य माणसांना भेटतो. त्यांची चालण्याची ढब, बोलण्याची शैली, त्यांची हसण्याची पद्धत या निरनिराळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा दिसत असतात, नाही का? पण आपल्याला त्याचं तंतोतंत आणि इतकं चपखल बसणारं असं वर्णन करता येत नाही. त्यासाठी तेवढी कुशाग्र नजर आणि लेखकाची संवेदनशीलता लागते. आणि हे जर असेल तर त्यातूनच एक उत्तम कलाकृती जन्म घेते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक, सामान्यातले असामान्य.

श्रोतेहो, पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलतो आहोत सुधामूर्ती लिखित सामान्यातले असामान्य या पुस्तकाविषयी. तर या पुस्तकाविषयी लिहिताना लेखिका असं म्हणतात, आमच्या उत्तर कर्नाटकाची संस्कृती आणि भाषेचा थाटच वेगळा आहे. त्यात या प्रदेशाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. इथलं थेट आणि स्पष्ट बोलणं ऐकून काही जणांना आश्चर्य वाटेल, पण या बोलण्यामुळे व्यक्तिमत्वात पारदर्शकता येते. आमच्या गावात माणसं आत एक बाहेर एक असा विचारच करत नाहीत. व्यावहारिकतेचा आणि चतुर संभाषणाचा अभाव असला तरी समाज म्हणून अत्यंत सरळ आहे. अशा समाजात मी वाढले. जीवनातील अनेक कठीण परिस्थितीमध्ये हेच सगळे गुण मला मार्गदर्शक झाले आहेत. मंडळी, खरंच हे पुस्तक आणि यातल्या गोष्टींमधून भेटणारी ही अवली मंडळी हसता हसता अगदी सहजपणे आपल्याला काहीतरी शिकवून जातात, एवढं मात्र नक्की. सुधामूर्ती यांनी लिहिलेलं हे पुस्तक मूळ कन्नड भाषेमध्ये आहे. त्याचं मूळ नाव आहे सामान्य रल्ली असामान्य रूप, आणि आपल्यासारख्या वाचकांसाठी उमा कुलकर्णी यांनी ते मराठीत अनुवादित केलंय. अत्यंत खुमासदार शैलीत लिहिलेलं आणि कोपर खळ्या मारता मारता काहीतरी एक नवा विचार देऊन जाणारं असं हे सुधामूर्ती लिखित पुस्तक सामान्यातले असामान्य.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: श्रोते हो, पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलतो आहोत सुधा मूर्ती यांच्या सामान्यातले असामान्य या पुस्तकाविषयी. तर हे पुस्तक आज निवडण्याचं खास कारण म्हणजे आज आहे लेखिका सुधा मूर्ती यांचा वाढदिवस. सुधा मूर्ती यांचा जन्म 1950 साली कर्नाटकातील शिगगाव इथे झाला. त्या एक अतिशय प्रख्यात अशा सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रतिभावंत लेखिका आहेत. त्यांच्या एकूणच सगळ्या कार्याविषयी आपण जाणूनच आहोत, नाही का? त्यांच्या समाजकार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2004 राजलक्ष्मी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 2006 त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. शिवाय सामाजिक कार्य आणि त्यांच्या साहित्य सेवेतील मौल्यवान योगदानासाठी त्यांना एकूण 6 डॉक्टरेट्स मिळाले आहेत. आज त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने सामान्यातलं सामान्य दिसून आणि वागून सुद्धा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता सुधा मूर्ती यांना आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

नमस्कार, मी शंतनु मोघे। मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर।

श्रोतेहो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आपल्याबरोबर आहे आपली मैत्रीण आदिती काळे. श्रोतेहो, आज 19 ऑगस्ट आणि आजचा एक खास दिनविशेष असा आहे की आज आहे जागतिक मानवतावादी दिन. मानवतावाद ही संकल्पना आपल्यासाठी इतकी सहज आणि सुलभ झालेली आहे की रोजच्या आयुष्यात अगदी पावलापावलावर माणुसकीचं दर्शन आपल्याला घडत असतं. लोकलच्या गर्दीत, मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, त्या व्यतिरिक्त गावोगावी, खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर, डोंगर दऱ्यांवर, अगदी कुठेही गेलो तरीही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतच असतो, नाही का? पण त्यामुळे होतं काय की मानवतावाद ही संकल्पना आणि त्याचं महत्त्व याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. म्हणजे संकट काळात पटकन कोणीतरी अनोळखी माणूस आपल्या मदतीला धावून येतो, त्या प्रसंगी त्याच्या या कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं कधी कधी आपल्याला तितकंसं महत्त्वाचं सुद्धा वाटत नाही. उलट त्याने जर मदत नाही केली तर आपण मनोमन त्याला शिव्यांची लाखोली वाहून मोकळेसुद्धा होतो. माणुसकी नावाचा काही प्रकारच नाही असं अगदी सहज म्हणून जातो. तर अशाच संकटकाळी माणुसकी दाखवणाऱ्या या लोकांचं महत्त्व जगाला पटवून देण्यासाठीच जागतिक मानवतावादी दिनाची सुरुवात झाली. याच्या मागचा इतिहास असा आहे की 19 ऑगस्ट 2003 रोजी इराकची राजधानी बगदाद इथे असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला होता. या हल्ल्यात 22 मानवतावादी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या दुर्दैवी घटनेची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2008 अधिकृतपणे 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिन म्हणून घोषित केला. या दिवसाचा मुख्य उद्देशच हा आहे की जगभरात युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या आजारांच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या त्या देवदूतांचे आभार मानणे

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov.in

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो, मानवतावाद हा परदेशात अपरूपाचा विषय असला तरी आपल्याकडे तसं नसतं। आपल्याकडे माणुसकी अगदी ओतप्रोत भरलेली असते। साधं आपल्या घरी अचानक पाहुणे आले आणि सरबताला घरात लिंबू नाहीये, अशा वेळी त्या गृहिणीसाठी तो संकटाचाच काळ असतो, नाही का? आणि मग अशातच आपल्या घरातली दोन लिंब वेळेला उपलब्ध करून देणारी आपली शेजारीण हे सुद्धा त्या मानवतावादाचंच लक्षण आहे, हो की नाही? गमतीचा भाग सोडला तरी मुंबईसारख्या शहरात जागेचा अभाव, वीज कपात, पाणी कपात, दंगली, पूर अशा कित्येक आपत्तींमध्ये पदोपदी आपल्याला माणुसकीचं दर्शन घडतच असतं। नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला। वंदे भारत ही ट्रेन एका अशा स्टेशनवर थांबली जिथे तिचा थांबा नव्हताच। आणि याचं कारण असं होतं की गुजरातमधल्या भरूच या शहरात एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। त्याच्या घरच्यांनी ठरवलं की इतका तरुण मुलगा गेलाय तर त्याच्या अवयवांचा कोणातरी गरजूला फायदा होऊ दे आणि त्यायोगे आपल्या मुलाचं अस्तित्वसुद्धा राहील। ठरल्याप्रमाणे लगेच आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये चौकशी सुरू झाली की कोणी गरजू पेशंट आहे का। तेव्हा त्यांना कळलं की अहमदाबादमध्ये त्याच्या अवयवांची गरज आहे, पण अहमदाबाद तिथून होतं 200 किलोमीटर लांब। मग शोधाशोध सुरू झाली हे अवयव लवकरात लवकर कोणत्या मार्गाने तिकडे पोहोचवता येतील। त्याची पर्याय मिळाला भारतीय रेल्वे। मग रेल्वे विभागाला संपर्क केला। त्यांनी त्या भागातून कोणती फास्टेस्ट रेल्वे सध्या जाणार आहे याचा तपास केला। ती होती वंदे भारत। जवळचं स्टेशन होतं अंकलेश्वर आणि जो त्या रेल्वेचा थांबाच नव्हता, पण तरीही ती तिथे थांबवण्यात आली। तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला। ते अवयव घेऊन जाणाऱ्या गाडीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून

ओबर पोलीस तैनात करण्यात आले. ते अवयव वंदे भारतनी अहमदाबादला पोचले. तिथून पुन्हा त्या इस्पितळात पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. ते अवयव जेव्हा त्या इस्पितळात पोहोचले तेव्हा तिथले डॉक्टर्स आधीच सगळी तयारी करून बसलेले होते. जसे ते अवयव तिथे पोहोचले तसं तडक ऑपरेशन सुरू झालं आणि कोणाचा तरी जीव वाचला. एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा झटली. आता आपण कितीही म्हटलं की ते त्यांचं कामच आहे, तरीही त्यांनी दाखवलेली ही तत्परता हेच तर मानवतावादाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे, नाही का?

श्रोतेहो, आज जागतिक मानवतावाद दिनानिमित्त आपण मानवतावादाविषयी बोललो. आपल्या एक श्रोते आहेत शुभांगी कारेकर, यांनी फोन करून असं कळवलेलं आहे की मानवतावाद जर का बघायचा असेल तर आनंदवन या प्रकाश आमटे यांच्या, बाबा आमटे यांच्या प्रकल्पावर नक्की जायला हवं. तर खरंच आहे, आपण पुस्तक यात्रेमध्ये याआधी या दोन्ही त्यांच्या पुस्तकांविषयी बोललो होतो, त्यांच्या कार्याविषयी बोललो होतो. अशी लोकं ज्यांना कोणी वाली नाही आहे अशा लोकांना तिथे सहारा मिळतो आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं जातं. ही खरोखर मानवतावादाचंच हे प्रतीक म्हणायला हरकत नाही, नाही का? आणि म्हणूनच आपण आज मानवतावाद दिनानिमित्त आपण बोललो. आणि याबरोबरच आता मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. त्यानंतर ठीक 11 वाजता आपली भेट पुन्हा युवा तरंगमध्ये होणारच आहे. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोत्या 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतो युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, युवा तरंगमध्ये आपण नेहमीच एक वेगवेगळ्या नवीन नवीन विषयांवरती बोलत असतो आणि आज एक खास दिनविशेष आहे, तर त्या दिनविशेषाविषयी सुद्धा आज आपण युवा तरंगमध्ये बोलणार आहोत आणि त्या विषयासंबंधीच एक युवा मैत्रीण आपल्याकडे आलेली आहे, तिच्याशी गप्पासुद्धा होणार आहेत. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले की आज एक खास दिनविशेष आहे, तर ते दिनविशेष असं आहे की आज आहे जागतिक छायाचित्रण दिन, अर्थात वर्ल्ड फोटोग्राफी डे. दरवर्षी याच दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस छायाचित्रकार, फोटोप्रेमी अशा या सगळ्या या कलेशी जोडलेल्या सगळ्या मंडळींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचा इतिहास बघायला गेलं तर 1839 फ्रेंच वैज्ञानिक लुईस डॅगेर यांनी डॅगेरिओटाईप ही पहिली व्यावसायिक फोटोग्राफी प्रक्रिया विकसित केली. 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रान्स सरकारने हा शोध संपूर्ण जगासाठी खुला करून दिला, मुक्त भेट म्हणून घोषित केला आणि याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 19 ऑगस्ट 2010 रोजी पहिला जागतिक फोटोग्राफी दिन हा अधिकृतपणे साजरा करण्यात आला. आता या दिवसाची उद्दिष्ट काय आहे, तर या कलेचा गौरव करणं, कारण फोटोग्राफी ही केवळ एक कला नाही तर ती एक भावना आहे आणि अर्थातच त्याला काही इतिहास आहे, त्याच्या मागे काही घटनांच्या आठवणी आहेत. तर या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवणारं हे माध्यम आहे. आठवणी त्या कलेसंदर्भात नसतील पण आपल्या आयुष्याच्या संदर्भात सुद्धा ज्या आठवणी जिवंत ठेवतं ती कला म्हणजे ही फोटोग्राफी असते. त्यामुळे या कलेचा गौरव व्हायला हवा. त्यानंतर ही कला जे सादर करतात असे जे छायाचित्रकार असतात, तर त्या छायाचित्रकारांना, नवोदित आणि व्यावसायिक सुद्धा, त्या छायाचित्रकारांना त्यांची कला जगासमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे सुद्धा उद्दिष्ट आहे या दिवसाचं. आणि अर्थातच जागरूकता वाढवणं, कारण छायाचित्राच्या माध्यमातून अर्थातच समाज प्रबोधन सुद्धा करता येतं. अनेक विविध प्रांतातल्या विविध स्तरावरच्या संस्कृती ह्या एकत्र आणता येतात. एका कोपऱ्यात जगाच्या एका टोकावर कुठेतरी काहीतरी साजरं केलं जातंय आणि त्याचा जर का फोटो काढून जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या लोकांनी तो बघितला तर ती संस्कृती अर्थातच तिथपर्यंत पोहोचवता येते. हे अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे आणि म्हणूनच या दिवसाची आठवण, या कलेचा गौरव करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अर्थातच याला सुद्धा खूप रंजक असा इतिहास आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फोटो हे ब्लॅक अँड व्हाईट असायचे, काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये फक्त उपलब्ध असायचे. मग त्यानंतर प्रयोग करून, अजून शोधाशोध करून, मग त्यामध्ये रंगांची क्रांती झाली. पूर्वी आपल्याला ते फोटो बघण्यासाठी खूप कालावधी लागायचा, खूप वाट बघावी लागायची. आता तसं होत नाही, आता आपण फोटो काढला की आपल्याला पटकन तो

बघता येतो. 1861 मध्ये थॉमस सटन यांनी पहिला रंगीत फोटो काढला आणि त्यामुळे अर्थातच त्या फोटोग्राफी विश्वाचं पार कायापालटच झाला. आता तर काय, आता डिजिटल कॅमेरे आणि स्मार्टफोनमुळे अगदी कोणीही सहजरित्या फोटोग्राफी करू शकतो. प्रत्येकाच्या हातामध्ये हल्ली कॅमेरा असतो, पण तरी पण ही कला पुनरुज्जीवित करणं, जिवंत ठेवणं आणि ह्या कलेचा गौरव करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर युवा तरंगमध्ये मी मगाशी म्हणाले होते त्याप्रमाणे आपण एका मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच या क्षेत्राशी संबंधितच असं ह्या सगळ्या गप्पांचं स्वरूप असणार आहे. पण तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करण्यापूर्वी आपण ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, मी जसं मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये एक मैत्रीण आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. तर तिचं नाव आहे स्वराली गद्रे. स्वराली ही युवा छायाचित्रकार आहे आणि छायाचित्रण या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू पाहतीये. तर आजच्या या छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वराली, स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू ताई.
0: स्वराली, तुझी मी थोडक्यात तुझी ओळख करून दिली, पण आता तू आपल्या श्रोत्यांना तुझी ओळख करून देशील?
1: हो, नमस्कार. मी स्वराली धनंजय गद्रे रायगड पालीहून आली आहे आणि माझं शिक्षण ॲडव्हर्टायझिंगमध्ये झालं आणि त्यानंतर आता मी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करते सध्या.
0: बरं, मला सांग स्वराली, लहानपणी कसं वातावरण, म्हणजे कलेचं वातावरण होतं की कसं काय होतं लहानपण सगळं?
1: तसं म्हणशील तर माझे आईबाबा कीर्तनकार असल्यामुळे,
0: अरे वा,
1: आणि आम्ही देवळाच्या जवळ जिथे राहतो देऊळवाडा, तिथेही लहान मुलांचे गट्टी बट्टी असे कार्यक्रम होतात.
0: अरे वा.
1: तर लहानपणापासूनच असं कलेचं वातावरण नक्कीच होतं घरी.
0: बर, मग फोटोग्राफीकडे कशी वळलीस?
1: फोटोग्राफीकडे तसं सांगायचं तर मी जेव्हा 10वीत होते ना, तेव्हा माझा एक मोबाईल होता, अगदी 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा.

0: होता त्याचा, क्वालिटी काही जास्त नाही काय नाही, पण त्याचा त्याच्यामध्ये ना एक फोटो काढला होता आम्ही. आमच्या इथे जागा आहे तिथे निसर्ग खूप छान दिसतो, तर चालायला वगैरे जातात सकाळी लवकर, तर धुकं असतं खूप छान, आणि त्या धुक्यामध्येच एक आजोबा काठी टेकत टेकत चाललेले, आणि पूर्ण धुक्यात ते आजोबा एकटेच चाललेत, आणि खूपच छान फोटो आलेला.
1: अरे वा.
0: आणि तो मी घरी दाखवला, आणि मग मला बाबा म्हटले की तुला जर असं आवडत असेल तर तू ह्याच्यात पुढे करिअर करू शकतेस.
1: अरे वा.
0: मग तिथून मला असं वाटलं की ठीक आहे, आपण करायला काय हरकत आहे.
1: अरे वा, किती छान. खरं तर मी तुला पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की घरातून कसं तुला सहकार्य मिळालं या क्षेत्रासाठी, पण आता मला वाटतं त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. फक्त आता मला एक सांग की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय शिक्षण, म्हणजे जसं संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण असतं तसं या फोटोग्राफीमध्ये तांत्रिकदृष्ट्या काय शिक्षण असतं, किंवा तू काय घेतलंयस शिक्षण?
0: मी सध्या आता प्रॉडक्ट फोटोग्राफी केलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफीमध्ये.
1: बर.
0: आणि बाकी भरपूर ठिकाणी 3-3 वर्षांचे 4 वर्षांचे कोर्सेस असतात.
1: बर.
0: पण मेन बेसिक असं आहे की टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्यापेक्षा तुम्हाला लाईट किती कळतोय, शॅडोज किती कळत आहेत, त्या जास्त महत्वाच्या आहेत. आणि जर का तुम्हाला कॅन्डिड फोटोज आवडत असतील काढायला, तर लोकांच्या भावना किती तुम्ही सहज कॅप्चर करता हे जास्त महत्वाचं ठरतं.
1: बरोबर.
0: आणखीन जर का म्हणायचं झालं तर तुमची जिद्द आणि आवड जितकी आहे तेवढं कमीच आहे, म्हणजे शिकायला गेलं तितका कमीच.
1: खरे खरे. आम्हाला सांग तुझा पहिला कॅमेरा कोणता होता?
0: माझा पहिला कॅमेरा सोनी कुलपिक्स म्हणून होता, अगदी
1: छोटासा. बरोबर. ठीक आहे. स्वराली, आपल्या ह्या गप्पाच्याच पुढे सुरू राहणार आहेत, अजून भरपूर प्रश्न मला तुला विचारायचे आहेत, पण एक छोटस गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या गप्पा सुरू ठेवूया.

0: श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंग मध्ये आपण गप्पा मारतोय युवा छायाचित्रकार स्वराली गदरे हिच्याशी. स्वराली, आम्हाला सांग तुझं सगळ्यात पहिलं काम, म्हणजे सगळ्यात पहिली तुझी ऑर्डर कोणती होती?
1: तसं ते खूप अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे आमच्याकडे लग्न लागतात ना, तर तिथे अशीच काही माणसं आली होती त्यांना, म्हणजे लग्नासाठी, लग्न हॉलमध्ये लग्नाच्या, आणि बाकी सगळं झालं आणि फोटोग्राफर नव्हता त्यांच्याकडे.
0: अरे बापरे.
1: पण त्यांच्याकडे कॅमेरा होता त्यांचा, तर ते म्हटले की आमच्या कॅमेरात तू फोटो काढून देशील का? तर मग तसे मी फोटो काढलेले, आणि मला काही अशी अपेक्षा नव्हती पैशाची, पण त्यांनी 500 रुपये दिलेले.
0: अरे वा.
1: त्या कामाचे आणि लग्न होतं, तर लग्नाच्या कामाचे असे पैसे मिळाले तर कॉन्फिडन्स वाढला माझा.
0: बरोबर बरोबर. मग आता तू लग्नाचे फोटो म्हणालीस, तर मग तुझी फोटोग्राफीची स्टाईल काय आहे, किंवा म्हणजे कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करतेस तू?
1: शक्यतो मला सगळेच फोटो काढायला आवडतात.
0: बर.
1: पण जास्त करून लहान मुलांचे असतील, न्यूबॉर्न्स असतील, त्यानंतर लग्नाचे, नवरा बायको, त्यांचे जे स्पेशल मोमेंट्स असतात, म्हणजे कॅन्डिड मोमेंट, ते आणखीन फूड फोटोग्राफी, प्रॉडक्ट फोटोग्राफी, असं म्हणजे सगळेच फोटो काढायला आवडतात.
0: बरोबर. पण मग आता तू छोट्या बाळांचं म्हणालीस, तर तो कसा अनुभव असतो?
1: खूपच गोड अगं, काय सांगू, इतके छान त्यांचे जे एक्सप्रेशन्स असतात ना, ते इतके पटपट कॅप्चर करावे लागतात ना, कारण ते कधी जांभई देतील, कधी डोळे मिटतील, कधी हसतील, काही काही करू शकतात, पण खूप क्यूट.
0: पण मग त्याच्यामध्ये थोडंसं मला वाटते संयम, माझी फार अगदी परीक्षा होत असेल, नाही का? अगदीच रडायला लागलं तर मग काय करणार, नाही का? छान. आणि मग तू जी आता तू म्हणालीस तुला सगळेच सगळ्याच प्रकारचे फोटो काढायला आवडतात, पण अशी तुझी काही स्पेसिफिक स्टाईल आहे का? आणि जर का ती असेल तर त्याच्या मागे कोण, म्हणजे आपण असं बघ की समजा गाणारा एखादा असेल तर त्याला ना एक ठरलेला त्याचा आयडॉल असतो, किंवा मला यांच्यासारखं व्हायचंय किंवा यांच्यासारखं काहीतरी करायचंय, तर असं तुझं काही कोणी रोल मॉडेल किंवा असं काही आहे का?
1: हो, आहेत ना, असे भरपूर आहेत.
0: बर.
1: आणि म्हणजे माझ्यापेक्षा काही लहान मुलं आहेत, त्यांच्याकडून पण मला खूप छान शिकायला आवडतं.
0: अरे वा.
1: पण एकाचं जर नाव घ्यायचं तर एक गणेश सर म्हणून आहेत, ते इथले मुंबईतलेच आहेत.
0: बर.
1: ते प्रत्येक आपल्या ज्या हिंदू संस्कृती आहेत, नंतर जे सण आहेत, त्यांना खूप छान पद्धतीने कॅप्चर करतात.
0: अरे वा.
1: तर त्यांची फोटोग्राफी मला खूप आवडते.
0: अरे वा. बर. आता मला एक सांग की जेव्हा फोटोग्राफीला सुरुवात केलीस तू, किंवा समजा कोणाला फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये यायचं आहे, सुरुवात करायची आहे, तर अगदी सुरुवातीला उपकरणांवरती किती खर्च येतो, किंवा असं समज की काम सुरू करायचंय तर कमीत कमी किती गुंतवणुकीमध्ये काम सुरू करता येतं?
1: शक्यतो गुंतवणूक जास्त करण्यापेक्षा आपण स्किलवरती भर दिलेला जास्त चांगलं असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: म्हणजे कॅमेरा नुसता तुमच्याकडे असेल तरी पण खूप इनफ होऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही लाईट शॅडो याचा जो खेळ आहे तो शिकू शकता.
0: बरोबर.
1: आणि त्याची सुरुवात अगदी 50-60 हजारापासून होऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि नंतर तुम्ही जसं काम कराल त्या कामातून हळूहळू मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला घेता येतील. आधीच सगळं घेण्यापेक्षा थोडं थोडं घेतलं हळूहळू, की आणखी आपला एक्सपिरियन्स.
0: बरोबर. आणि अर्थातच आपल्या कमाईतून आपण आपलं काही विश्व उभं केलं तर ते अर्थातच आपल्यासाठी अभिमानास्पदच असेल, नाही का? बरोबर आहे. आता मला सांग, फोटोशूटला जेव्हा तू जातेस, आता तू म्हणालीस तसं तू लग्नांचे फोटो काढतेस किंवा छोट्या बाळांचे काढतेस, तर त्या फोटोशूटला जाण्यासाठी काय पूर्वतयारी करायला लागते, किंवा काय तुझं प्लॅनिंग असतं?
1: प्रत्येक फोटोग्राफीचं, प्रत्येक फोटोशूटचं कसं असतं की क्लायंटवरती डिपेंड करतं.
0: बर.
1: म्हणजे आता एखादा जर का प्री वेडिंग असेल तर मग पहाटे जायचंय, तर मग सनराईजच्या वेळेला जायला हवं, मग त्यानुसार जर का आजूबाजूचं लोकेशन कसं आहे, ग्रीनरी जास्त असेल तर मग व्हाईट पेस्टल कलर्स हवेत का, तर मग आउटफिट्स, त्यानंतर तुमचे प्रॉप्स कुठले हवेत, नंतर वेळ कुठली, आणि तुम्हाला काय त्यांना म्हणजे रॉ मोमेंट्स कशा कॅप्चर करायच्यात, हे सगळं आपण ठरवून, म्हणजे बेसिकली प्लॅनिंगनेच सगळं
0: करायला लागतं. बरोबर. बरोबर. आणि आता हा प्रश्न मला कितपत मला तू विचारता येईल मला सांगता येत नाही, फक्त मला एक सांग की परफेक्ट शॉट मिळवण्यासाठी काय किती कष्ट पडतात आणि किती अलर्ट राहावं लागतं?
1: अलर्ट तर खूप राहावं लागतं.
0: बरोबर.
1: पण तू म्हंटलीस ना परफेक्ट शॉट साठी किती मेहनत, तर ती मेहनत नाही वाटत.
0: नाही. अच्छा.
1: मजाच येते, म्हणजे जिथपर्यंत आपल्याला हवा तसा फोटो येत नाही ना, आपल्या मनाला शांतता
0: होत नाही,
1: हा समाधान होत नाही, आणखीन ते कितीही घ्या मग तुम्ही, पण तो परफेक्ट येईपर्यंत आपल्याला म्हणजे छानच वाटतं.
0: बरोबर.
1: पण अलर्टनेसचं म्हणशील तर ते मात्र आहे की प्रत्येक वेळेला आपल्या डोळ्यात अगदी तेल घातल्यासारखं आपलं लक्ष असलं पाहिजे.
0: बरोबर.
1: एस्पेशली लग्नामध्ये कुठली मोमेंट आपण परत रिक्रिएट नाही करू शकत.
0: अगदी अगदी खरं.
1: त्यामुळे तो कृत्रिमपणा नाही वाटला पाहिजे आणि सहज आणि नॅचरल फोटो वाटला पाहिजे. त्यामुळे अलर्टनेस तर आहेच.
0: बरोबर आहे. आपण अशाच गप्पा सुरू ठेवूया, पण एक छोटंसं गाणं ऐकूया.

0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
1: हर घर सूर्यघर.
2: श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग, आणि युवा तरंग मध्ये आपण गप्पा मारतो आहोत युवा छायाचित्रकार स्वराली गद्रे हिच्याशी. स्वराली, आता आपल्या श्रोत्यांना सांग तू की फोटो काढून झाल्यानंतर त्याचं जे एडिटिंग असतं ते किती महत्त्वाचं असतं, किंवा फोटो काढून झाले म्हणजे झालं असं होत नाही ना, तर त्याची काहीतरी पोस्ट प्रोसेसिंग असेल तर त्याविषयी थोडंसं सांग ना.
3: हो, नक्कीच. पोस्ट प्रोसेसिंग तू म्हटलीस ना तसं खूप महत्वाचं आहे ते, कारण की जो कॅमेरा आहे तो रॉ गोष्टी कॅप्चर करतो. जसं आपले ह्युमन आयला दिसतं ना तसं त्याला दिसतं, पण तो रॉनेस द्यायचा जास्त प्रयत्न करतो. म्हणजे जर का आता रंग निळा असेल, एखाद्या माणसाने जर का शर्ट घातला असेल निळ्या रंगाचा आणि तो कॅमेरात फोटो काढला, तर आपल्या डोळ्याला जितका गडद दिसतो ना तितका कॅमेरात दिसत नाही. तर मग रंगसंगती तुला हवी तशी तू वाढवू शकतेस, कमी करू शकतेस. म्हणजे जर का सनसेट असेल त्याच्यामध्ये लाल निळा जांभळा केशरी असे रंग आहेत, तर त्यातला तू एकच तुला रंग हवाय जास्त तर तो वाढवू शकतेस आणि बाकीचे हवे तसे ठेवू शकतेस, किंवा एखादी नको असलेली गोष्ट काढून टाकू शकतेस. त्यामुळे एडिटिंग हे महत्वाचं आहे, पण अगदीच असं नाही की एडिटिंग व्हायलाच पाहिजे. काही वेळेला असं असतं की नुसते जे फोटो जसे कॅप्चर केलेत ना तसेच खूप छान येतात.
2: अच्छा, बरं बरं बरं. मग मी एडिट करताना आता जसं तू म्हणालीस तसं काय काळजी घ्यावी लागते, म्हणजे समजा असं काही होतं का की पटकन अपघाताने चुकून डिलीटच झालाय फोटो, किंवा असं काही बिघडलंच आहे सगळं, असं काही होतं का, काय काळजी घ्यावी लागते ते करताना?
3: शक्यतो आपले जे स्किन टोन्स आहेत ना माणसांचे फोटो काढतानाचे, जे आपले स्किन टोन्स आहेत ते जास्त हायलाईट नाही झाले पाहिजेत.
2: बरं,
3: म्हणजे असं पूर्ण चेहरा असा भाजल्यासारखा नाही वाटला पाहिजे थोडक्यात. हायलाईट्स आणि शॅडोज बॅलन्स आले पाहिजेत.
2: बरं,
3: आणि कलर थोडक्यात जो मी तुला मगाशी म्हटले तसं,
2: बरोबर
3: तसा तो परफेक्ट येण्याचा प्रयत्न जेवढा येईल तेवढा केला
2: पाहिजे. बरोबर बरोबर. मग तू काढलेला आतापर्यंतचा तुझा सगळ्यात आवडता फोटो कुठला होता?
3: माझा सगळ्यात आवडता फोटो, मी एक दिवाळीचं शूट केलं होतं.
2: बरं,
3: तर तो माझ्या डोक्यात खूप आधीपासून होता आणि तो जसा डोक्यात होता अगदी तसाच क्लिक झाला.
2: अरे वा,
3: म्हणून तो मला खूप आवडला. म्हणजे अगदी थोडासा सांगते त्याच्याबद्दल.
2: हो, सांग ना.
3: दिवाळीची थीम होती अभ्यंग स्नान, तर त्याच्यामध्ये चिरांट, नंतर तेल, आणखीन उठणं, आणि तो असा रात्रीचा काळोख वगैरे असं सगळं करून मी थीम सेटअप केलेली. आणि आमच्या तिथला एक शौनक म्हणून आहे, शौनक साने, तर त्याला सगळं उठणं लावायला, आंघोळ करायला सांगितली, तर त्याने ते इतकं एन्जॉय केलं ना, तो फोटो खूपच छान आला, त्यामुळे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.
2: स्पेशल आहे. बरं, आणि भावनिक दृष्ट्या असं काही आहे का की ज्याच्या ज्या फोटोच्या मागे खूप जास्त म्हणजे आठवणी म्हणा किंवा भावना जोडल्या गेलेल्या आहेत असं काही?
3: हो, एक लग्न होतं, लग्नाच्या शूटमध्ये त्या मुलीचा, तिच्या नवरीचा म्हणजे आईबाबांबरोबरचा फोटो काढला होता मी. आता तुला तर माहितीये की लग्नामध्ये किती गडबड असते, त्यामुळे मुलं म्हणजे जिचं लग्न आहे तिला तिच्या आईबाबांबरोबर तितकासा वेळ नाही घालवता येत.
2: बरोबर,
3: पण तो एक क्षण सुद्धा इतका महत्वाचा असतो. त्यावेळेला थोडी गडबड होते, धांदल उडते, पण तो फोटो त्यांना इतका आवडला की त्यांनी नंतर सांगितलं आवर्जून की हा फोटो काढला त्याच्यासाठी थँक्यू, कायम तो चेरिश करू असं.
2: बरोबर बरोबर. अरे वा, किती छान, मस्त. मला तुला आता तुझ्या क्षेत्राविषयी अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपण अशाच गप्पा सुरू ठेवणारच आहोत. एक छोटंसं गाणं ऐकूया त्या.
3: हो.

0: स्वराली, आपण तुझ्या फोटोग्राफी या क्षेत्राविषयी बोलत आहोत, तर आता मुलगी म्हणून या क्षेत्रात काम करताना काय काय आव्हानं पेलावी लागतात?
1: मुलगी म्हणून असं आहे की लेट नाईट काम करणं, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी लांब लांब लोकेशन्सवरती ट्रॅव्हल करणं, आणखीन अनोळखी लोकांबरोबर काम करणं,
0: बरोबर,
1: अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण काय नाही, तुमचं जर का पॅशन असेल तितकं तुमच्या कलेविषयी, तर तुम्हाला मदत पण तितकीच छान मिळते आणि माणसं खूप चांगली मिळतात, म्हणजे जे क्लायंट्स असतात ते, त्यामुळे तेच आपली खूप अप टू डेट काळजी घेतात आणि काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता येत आहेत बऱ्याच मुली ह्या क्षेत्रात, येत आहेत,
0: बरोबर,
1: आधी नव्हत्या इतक्या पण आता भरपूर आहेत.
0: बर, पण मग आता जेव्हा तू एकटी या क्षेत्रात जेव्हा काम करायला उतरलीस, तर मग तू तुझ्या ऑर्डर्स ना जिथे जातेस, तर तिथे एकटीच जातेस का मग तुझी टीम वगैरे काही बरोबर असते तुझ्या?
1: मी असते, कधी काही वेळेला एकटं शूट असतं, म्हणजे एकटीचीच गरज असेल, एकच फोटोग्राफर इनफ आहे,
0: तेव्हा
1: एकटी जाते. पण जर का मोठं शूट आहे तर मग माझी टीम पण आहे, मग टीमला घेऊन जाते.
0: अच्छा, बर. मग आजवरच्या तुझ्या प्रवासातला तुझा असा काही सगळ्यात कठीण किंवा असा काही थोडासा आव्हानात्मक प्रसंग काही आला होता का?
1: नशिबाने असं काही नाही, देवाच्या कृपेने असं काही कुठला अनुभव नाहीये.
0: बरं बरं, पण मग या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी एक थोडी पडती बाजू, झुकतं माप काहीतरी असतंच. तर या क्षेत्रामधलं थोडंसं अशाश्वतता आहे हे मान्य आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून असं काय आहे की जे थोडंसं कमी झालं तर चालेल, किंवा ज्याला थोडंसं आपण ग्रे शेड म्हणतो तशी आहे, असं काही आहे का?
1: हो, म्हणजे खरं सांगायचं तर जे वेडिंग फोटोग्राफर्स असतात, तर त्यांना जो लग्नाचा मुहूर्ताचा जो पॅच असतो, म्हणजे एक दोन महिन्याचा जो कालावधी असेल, त्याच्यामध्ये आजचं लग्न झालं की परत दुसऱ्या दिवशी लग्नाचं शूट आहेच.
0: बरोबर.
1: तर आजचं लग्न संपवून रात्री घरी पोचायला उशीर होतो, त्यात परत त्या दिवसाच्या लग्नाचे फोटोज त्यांना लगेच देणं भाग असतं, त्यामुळे ते रात्रभर, म्हणजे अगदी पहाटे 2-3 पर्यंत ते एडिटिंग करत बसणार, ते क्लायंटला पाठवणार, कारण तशी त्यांची रिक्वायरमेंट असते. आणि नंतर पहाटे दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा दुसऱ्या लग्नाच्या शूटला जाण्यासाठी ते जेव्हा जातात, तेव्हा मुहूर्त मिस व्हायला नको,
0: किंवा
1: वेळे आधी पोहोचायला हवं, यासाठी गाडी फास्ट चालवली जाते. त्यामुळे असं होतं की काही वेळेला अकाली मृत्यू झालेले आहेत काही फोटोग्राफर्सचे, आणि हे टाळता येण्यासारखं आहे, कारण भरपूर युवाच ह्याच्यामध्ये गेलेले आहेत.
0: अरे बापरे, बरं
1: असं आहे.
0: बरं बरं, मग आता यामध्ये तुला काय वाटतं?

0: करता येईल, म्हणजे जर का मनुष्यबळ वाढवता आलं तर किंवा थोडं तंत्रज्ञानाचा वापर करून काम लवकर होईल असं काही करता आलं तर?
1: हो, मनुष्यबळ तू म्हंटलीस ना तसं होऊ शकतं, म्हणजे एका वेळेला एका दिवशी एक टीम गेली, दुसरी टीम दुसऱ्या दिवशी गेली, म्हणजे त्या आधीच्या टीमला आराम मिळू शकतो, असं सोयीचं करता येऊ शकतं. पण कसं सीझन असल्यामुळे सगळेच बिझी असतात, त्यामुळे थोडं होतं.
0: ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. बरं, आता मला सांग की आता ए आय आलेला आहे, तर ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता जी आलेली आहे ती हल्ली सगळीकडे सर्रासपणे वापरली जाते, नाही का? आधी मुळात जेव्हा मोबाईल आले तेव्हाच आपण म्हणजे अगदी कोणीही सामान्यातला सामान्य सुद्धा अगदी मोबाईलचा असा कॅमेरा धरून फोटो बिटो काढायला लागले, नाही का? तर आता तर ए आय आले म्हणल्यानंतर तर काय अख्खे व्हिडिओच्या व्हिडिओ, तर आपल्याला फक्त काय गरज आहे ती सांगितली तर त्याचे व्हिडिओच्या व्हिडिओ तयार करून मिळतात, फोटो बनवता येतात. म्हणजे मी इथे उभे आणि मी अगदी बाली आणि ह्याला गेली वगैरे असे अगदी फोटो तयार करता येतात, नाही का? तर मग या हे जे आलेलं आहे, ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे, तर याचा तुमच्या क्षेत्रावरती कितपत परिणाम झालाय असं वाटतं तुला?
1: नक्कीच नक्कीच खूप परिणाम झालाय. पण एक आहे की फोटोग्राफर जो फोटो कॅप्चर करतो तो तर ए आय रिप्लेस नाही करू शकणार.
0: अगदी खरंय अगदी खरंय,
1: ते तर आहे.
0: अर्थात
1: आणि आपण ह्या ए आयच्या माध्यमातून खूप आणखीन चांगली फोटोग्राफी आपली डेव्हलप करू शकतो.
0: बरोबर. मला तुला पुढचा प्रश्न, मी तुला हाच विचारणार होते की हा जो तंत्रज्ञानामधला बदल झालेला आहे, तर हा या बदलाकडे तुम्ही या क्षेत्रातली लोक किंवा तू स्वतः कसं बघता? म्हणजे आव्हान म्हणून बघता का, तुम्हाला ही एक संधी मिळालेली आहे असं म्हणून बघता?
1: नक्कीच ही संधी आहे, आव्हान नक्की नाही, ह्याच्याशी मैत्रीच करायला हवी असं मला वाटतं. कारण की बघ ना, आधी ब्लॅक अँड व्हाईट फोटोज होते, मग नंतर ते रोलचं होतं, ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा काही फोटोग्राफरची फोटोग्राफी कायमची बंद झाली, कारण त्यांना बदलाला सामोरं नाही जाता आलं. पण जे थांबले त्याच ठिकाणी, त्यांनी स्वतःला बदललं, अपग्रेड केलं, ते आज खूप चांगली फोटोग्राफी करतात. तर आता आता ते आम्हाला फेस करायचंय आणि ए आय ला बरोबर घेऊनच पुढे जायचंय.
0: 100% 100%. अजून आपण असेच काही प्रश्न घेणार आहोत आणि अशाच छान गप्पा आपल्या सुरू राहणार आहेत, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकूया.
1: येस.

0: स्वराली, आपण तुझ्या छायाचित्रण या क्षेत्राविषयी बोलतोय, तर ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये या करिअर करायचं आहे, तर त्यांच्याकडे कोणतं कौशल्य असणं गरजेचं आहे असं तुला वाटतं?
1: तसं बघायला गेलं तर ISO, अपर्चर आणि शटर स्पीड ह्या तीन गोष्टी जरी एक्सेल केल्या ना तरी खूप झाल्या, म्हणजे अगदी बेसिक झालं तर, बेसिक करायचं झालं तर. आणि तुला ऍडव्हान्स जायचं असेल तर लाईट रूम, फोटोशॉप असे सॉफ्टवेअर्स आहेत, त्यांना आपण पेड करतो, पण ते खूप चांगली आपली फोटोग्राफी, आपल्याला त्याच्यामध्ये स्किल्स डेव्हलप होऊ शकतात, त्यांच्यावरती तुझं प्रभुत्व असणं जास्त गरजेचं आहे टेक्निकली.
0: थोडक्यात म्हणजे तांत्रिक या सगळ्या गोष्टींशी आपण थोडस हातमिळवणी करायला हवी, त्याशिवाय जमणार नाही, बरोबर. आता मला सांग, तुझी प्रत्येक फोटोग्राफरचा एखादा स्टुडिओ म्हणा किंवा अशी एक छान अशी कलात्मक अशी सजवलेली वगैरे जागा असते, तर असं तुझा काही स्टुडिओ किंवा तुझी अशी काही जागा आहे का?
1: हो आहे. आता नुकताच मी माझ्या घरीच एक वरच्या खोलीमध्ये होम स्टुडिओ चालू केलेला आहे.
0: अरे वा.
1: आणि तिथे छान असं लहान मुलांचं जसं म्हटलं तसं त्यांचे शूट्स, नंतर किड्स फोटोग्राफी, आणखीन इनडोर मला जे प्रॉडक्ट आणि फूड फोटोग्राफी करायचे ते मी करते. स्वरछाया फोटोग्राफी ह्या नावाने मी काम करते.
0: अरे वा, किती छान नाव आहे. हे काय, या नावाचं कसं काय सुचलं हे नाव?
1: ऍक्च्युली माझ्या दादाने सुचवलं मला हे, की स्वरालीचं स्वर आणि छायाचित्र मधलं छाया.
0: अरे वा,
1: असं अगदी साधं पण मस्त. तेच मला आवडलं म्हणून मग त्याचं नाव तसं ठेवलं.
0: छान आहे. आपण तुझ्या या क्षेत्राविषयी बोललो, तुझ्या या क्षेत्रातल्या कारकिर्दीविषयी बोललो, पण या व्यतिरिक्त काही तुला वेगळे अजून छंद किंवा आवड कशाची अशी काही आहे का?
1: हो आहे ना. मला आवडतं, मला गाणं मनापासून ऐकायला खूप आवडतं, गायला आवडतं.
0: अरे वा, बर.
1: नाटकात काम करायला आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतात.
0: अरे वा.
1: आणि आई बाबांचं कीर्तन बघून बघून मी काही कीर्तनं पण केली आहेत.
0: अरे वा, किती छान, मस्त. पण मग आता तू म्हणालीस तसं, जर तुला गायला आवडतं तर तू काही एक चार ओळ्या मला ऐकवू शकशील का?
1: हो, आवडेल ना.
0: चालेल, कुठलं म्हणशील गाणं?
1: गणपती बाप्पाचंच आपण गाऊयात, कारण की आज जागतिक फोटोग्राफी दिन आहे आणि बाप्पा कलेचा अधिपती.
0: अगदी अगदी.
1: तर मग आपल्या बल्लाळेश्वराचंच गाणं गाते.
0: हो, चालेल चालेल, म्हणून.

0: जय देव।
1: वाह, अतिशय सुंदर, खूपच छान। सराली, आता मला वाटतंय आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि अजूनही मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत, पण एक हे छोटंसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण पुढचे प्रश्न घेऊया।
0: येस येस।

0: श्रोत्या 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंग मध्ये आपण गप्पा मारतोय युवा छायाचित्रकार स्वराली गद्रे हिच्याशी. आत्ताच स्वरालीने एक छानसं गाणं आपल्याला ऐकवलं आणि आपल्या खूप छान या छायाचित्रणाविषयी गप्पा सुरू आहेत. तर आता मला सांग की तुझे भविष्याचे काय प्लॅन्स आहेत.
1: मला जो होम स्टुडिओ आहे तो एका छानच्या ठिकाणी फिजिकल स्टुडिओ करायचा आहे.
0: अरे वा,
1: हे माझं एक छोटंसं स्वप्न आहे.
0: बर
1: बस.
0: अच्छा बरं. आता मला एक सांग की या क्षेत्रामध्ये आपण वैयक्तिकरित्या जी कामं करतो ती आलीच, पण त्या व्यतिरिक्त अशा काही जागतिक पातळीवरच्या स्पर्धा म्हणा किंवा सेमिनार्स म्हणा असं काही असतं का?
1: हो, ऑनलाइन तशा भरपूर असतात.
0: अच्छा.
1: तसे वेगवेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स असतात आणि त्याच्यात काही फी भरून मग एक थीम दिली जाते.
0: अच्छा.
1: मग त्याच्यामध्ये मोबाईल फोटोग्राफी पण असते, नंतर कॅमेराची फोटोग्राफी पण असते, त्याच्यात विभागणी केली जाते आणि तुम्हाला काही एडिट न करता ते फोटो पोस्ट करायचे असतात.
0: अच्छा.
1: आणि एकच फोटो करायचा असतं.
0: बर.
1: त्यामुळे तो एकच फोटो बोलला पाहिजे जास्त
0: असं.
1: आणि मग तो त्यांना आवडला तर नक्कीच तुम्हाला प्राइज मिळू शकतं.
0: अरे वा, बरं. मग तू असं काही कधी प्रयत्न केलायस का अशा काही स्पर्धांमध्ये भाग वगैरे घ्यायचा?
1: हो, कॉलेजमध्ये असताना मी असं केलं होतं. म्हणजे आम्हाला त्याच प्रिमायसेस मध्ये थीम दिली जायची की हॅपीनेस, नंतर लाफ्टर किंवा आणखीन असं वेगळे वेगळे, मग त्याचा एकच फोटो.
0: अच्छा.
1: तर मजा यायची त्या सगळ्या.
0: बरोबर बरोबर. आता आपल्याला आम्हाला श्रोत्यांना ऐकायला आवडेल की तू आता

0: या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक युवा प्रतिनिधित्व करतेस असं आपण म्हणू शकतो, नाही का? तर आजच्या युवा पिढीला तू काय सांगशील? या क्षेत्राविषयीच हवं असं काही नाही, या क्षेत्राविषयी असेल तरी सांग, किंवा असंही तुला काय संदेश द्यायचा असेल तर तू देऊ शकतेस.
1: काही नाही, आजची यंग जी जनरेशन आहे ती खूपच हुशार आहे.
0: बरोबर.
1: त्यांना सगळ्याच गोष्टी अक्षरशः कशा मिळवायच्या, कसं ज्ञान घ्यायचं हे सगळं माहिती आहे.
0: बरोबर.
1: पण फोटोग्राफीविषयी सांगायचं झालं तर तुम्हाला जेवढं तुम्ही कॅमेरासोबत वेळ घालवाल आणि लायटिंग जेवढं ऑब्झर्व कराल, कारण फोटो आधी डोक्यात तयार होतो.
0: बरोबर.
1: मग तो प्रत्यक्षात येतो. तेवढं जेवढं ऑब्झर्व करता येईल तेवढं करा. आणि तुमची कुठलीही कला असेल मग तिला तुम्ही कमी समजू नका आणि घाबरू नका.
0: बरोबर.
1: आणि कंपॅरिझन जास्त करू नका दुसऱ्यांबरोबर.
0: खरे खरे, अगदी खरे. सराली, मला असं वाटतंय की ह्या आपल्या गप्पा अशाच पुढे सुरू राहू शकतात, अशा अजून भरपूर वेळ मारू शकतो आपण. पण आता घड्याळ आपल्याला खुणावत आहे आणि युवा तरंग मध्ये आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. तू आज स्टुडिओमध्ये आलीस आणि तू तुझ्या क्षेत्राविषयी इतकी छान रंजक माहिती आम्हाला सांगितलीस आणि तुझा एवढा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलास, त्याबद्दल तुझे आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्या त्यांतर्फे खूप खूप मनापासून आभार. आणि तुझ्या भविष्याच्या या अशा छान उज्ज्वल वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.
1: ताई, एक कॅमेरा मला इथे पोहोचवू शकतो असं मला खरं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. त्यामुळे तुझे, आदितीताई तुझे आणि आकाशवाणीचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच मला बोलायची संधी दिल्याबद्दल आणि इथे बोलवल्याबद्दल.
0: येस, धन्यवाद. आणि मंडळी, याबरोबरच युवा तरंगमध्ये इथे थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता आपली भेट रंजक सफरमध्ये होणारच आहे. तर तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.
2: उपकरण कुठे
3: आहे?
4: या या. अरे अंड्या, ये ना.
5: हॅलो हॅलो, एक मिनिट.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. आणि रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्याला माहितीच आहे की रंजक सफरमध्ये आपण नेहमीच एका वेगळ्या आणि रंजक अशा विषयाची सफर करत असतो. तशीच आजही एका अतिशय वेगळ्या आणि रंजक विषयाची आपण सफर करणार आहोत. अर्थातच त्याच्या जोडीला प्रश्नमंजुषा सुद्धा असणार आहे आणि छान छान गाणीही त्याबरोबर असणारच आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया कार्यक्रम रंजक सफर.

0: प्लीज।
1: श्रोते हो, आजच्या रंजक सफरमध्ये आपण सफर करणार आहोत ती जगप्रसिद्ध फोटो आणि चित्रांची। मंडळी बघा, अशा अनेक कलाकृती असतात ज्या ते कलाकार निर्माण तर करतात पण त्यानंतर त्यांची दखल हे सबंध जग घेत असतं। आजच्या सफरीमध्ये आपण अशाच काही कलाकृतींची सफर करणार आहोत ज्या जगप्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यातलं पहिलं आहे ते एक छायाचित्र आहे आणि ज्याचं नाव आहे अफगाण गर्ल। तर मला वाटतं आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी हे चित्र, हा फोटो आहे, हा पाहिला असेल। आणि त्याच्या मागचा इतिहास असा आहे की 1984 छायाचित्रकार स्टीव्ह मॅकरी यांनी पाकिस्तानमधील निर्वासित छावणीमध्ये या 12 मुलीचा हा फोटो काढलेला आहे। त्या मुलीचं नाव असं होतं शरबत गुला, असं ह्या मुलीचं नाव होतं। आणि वरवर दिसताना आपल्याला तिचे ते हिरवेगार असे ते डोळे दिसतात पण त्या हिरव्यागार आणि अशा तीक्ष्ण डोळ्यांमध्ये अतिशय भीती आणि वेदना दडलेली होती। आणि ही जेव्हा लक्षात आली तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष त्या फोटोकडे वेधलं गेलं आणि त्यानंतर हा फोटो नॅशनल जिओग्राफीच्या कव्हर पेजवर सुद्धा प्रसिद्ध झालेला होता। म्हणजे प्रसिद्धीसाठी कुठलं छान चांगलं कारणच असायला हवं असंही नाही आहे, कारण वेदनेनी आणि भीतीनी भरले डोळे तिचे भरलेले असा हा फोटो आणि त्यातली ती वेदना जी कॅमेरामननी इतकी छान कॅप्चर केली की ते बघून तिथली भीषणता आपल्या सहज लक्षात येईल आणि या कारणांनीच हे छायाचित्र अतिशय प्रसिद्ध झालं होतं। त्यानंतर दुसरं एक छायाचित्र जे प्रसिद्ध झालं त्याचं नाव होतं लंच ॲटॉप अ स्काय क्रेपर। तर हे हा फोटो असा होता की 1932 न्यूयॉर्कमधील RCA इमारतीच्या बांधकामादरम्यान 11 कामगार जमिनीपासून शेकडो फूट उंचावर एका लोखंडी बीमवर बसून दुपारचं जेवण घेत होते आणि त्या काळात तंत्रज्ञानाचा आणि बाकी सुरक्षिततेचा अभाव असल्यामुळे कुठलीही सुरक्षितता त्यावेळेला तिथे नव्हती आणि या सुरक्षेशिवाय काढलेला हा फोटो। आणि हे त्यावेळेला जिद्दीचं आणि औद्योगिकीकरणाचं असं रूप त्या काळाचं दाखवणारा असा हा फोटो होता आणि म्हणून हे छायाचित्र, हा जो फोटो आहे, हा सुद्धा जगप्रसिद्ध झालेला आहे। अशाच आपण जगप्रसिद्ध चित्रांची आणि छायाचित्रांची रंजक सफर करणार आहोत। तत्पूर्वी ऐकूया हे छानसं गाणं।

श्रोते, जगप्रसिद्ध चित्रांविषयी बोलत असताना एक चित्र अगदी हमखास आपल्या डोळ्यापुढे येतं, ते म्हणजे मोनालिसाचं चित्र. तर आता मोनालिसा हे जगातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चा झालेलं आणि पाहिलं गेलेलं असं हे तैलचित्र आहे. इटालियन कलाकार लिओनार्डो द विन्सी यांनी 16व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा त्या दरम्यान हे साकारलं होतं. आणि याविषयी अधिक खूप रंजक अशा काही गोष्टी आहेत की मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते सगळ्यांना खूप आकर्षक वाटतं. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या कोनातून किंवा ज्या दिशेने त्या चित्राकडे बघाल त्याप्रमाणे तिचं हास्य बदलताना दिसतं. आणि कधीकधी ती हसताना दिसते तर कधीकधी तिच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची उदासीनता सुद्धा जाणवते. अर्थात हा बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. पण या रंजक गोष्टी या चित्राच्या बाबतीत सांगितल्या जातात. आता ही मोनालिसा कोण होती? तर इतिहासकारांच्या मते फ्लोरेन्समधील एका कपड्याच्या व्यापाराची पत्नी लिसा घेरार्डिनी असं ह्या महिलेचं नाव होतं. आणि इटालियन भाषेमध्ये मोना म्हणजे माय लेडी, अर्थात आदरानी माझे आदरणीय महिला अशा अर्थी माय लेडी असा होतो. आणि माय लेडी लिसा म्हणून मोनालिसा असं नाव पडलं असं म्हटलं जातं. लिओनार्डो द विन्सी यांनी हे चित्र काढताना स्फुमातो नावाचं तंत्रज्ञान वापरलेलं होतं. आणि हे चित्र चर्चेत येण्याचं एक आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्राची झालेली चोरी. तर हे चित्र 1911 लुव्र संग्रहालयातून चोरीला गेलं होतं. आणि त्या चोरीमुळे ते एका रात्रीत प्रसिद्ध झालं. अर्थात 2 वर्षांनंतर हे चित्र सुखरूप परतसुद्धा मिळालं. पण या चित्रातली कलाकृती आणि याच्या मागे ज्या काही बातम्या आल्या चोरीच्या म्हणा किंवा चित्रातल्या बदलांच्या म्हणा त्यामुळे सुद्धा याला जास्त प्रसिद्धी मिळाली असं सुद्धा म्हटलं जातं. असं आपल्याकडचं भारतीय कलेमधलं अजून एक चित्र जे आहे शकुंतला. तर शकुंतला आणि दमयंती ही दोन्ही हे चित्र राजा रविवर्मा यांनी काढलेली आहेत आणि अत्यंत लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध अशी ही चित्र आहेत.

0: भारतीय पौराणिक कथांमधील ही पात्र आहेत आणि त्यांना जिवंत रूप देऊन पाश्चात्य तैलचित्र म्हणजे जे ऑइल पेंटिंग आपण म्हणतो त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही काढलेली चित्र आहेत. तर यामधली जी शकुंतला आहे तिची पार्श्वभूमी अशी आहे की महाकवी कालिदास यांचं अभिज्ञान शाकुंतलम या महाकाव्यावर आधारित असं हे चित्र आहे आणि या चित्रामध्ये शकुंतला तिच्या पायात रुतलेला काटा काढण्याचं निमित्त करून मागे वळून तिचा प्रियकर राजा दुष्यंत जो उभा आहे त्याला बघत असते असा हा प्रसंग आहे. आणि राजा रविवर्मा यांनी शकुंतलेच्या चेहऱ्यावरील लाजरी भावना, तिच्या मैत्रिणींचं हास्य आणि एकूणच तिथल्या त्या जंगलातील नैसर्गिक वातावरण जे बारकाईने रेखाटलेलं आहे त्यामुळे ह्या चित्राला खूप जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर दुसरं चित्र आहे दमयंतीचं. तर हे आहे महाभारतातल्या नळदमयंती यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे आणि या चित्रामध्ये विदर्भाची राजकुमारी दमयंती राजमहालाच्या गॅलरीत उभी असून ती एका हंसाशी बोलत आहे आणि हा हंस राजा नळाचा दूत म्हणून दमयंतीकडे त्याचा प्रेमसंदेश घेऊन आलेला आहे असा साधारण प्रसंग या चित्रामध्ये बघायला मिळतो. या चित्रामध्ये दमयंतीचा लाल रंगाचा भरजरी पेहराव आणि तिने घातलेले दागदागिने आणि तिच्या चेहऱ्यावरची उत्सुकता काही तिच्या चेहऱ्यावरची प्रेमभावना या सगळ्या अत्यंत बारकाईने आणि अत्यंत सुंदर पद्धतीने रेखाटल्या गेलेल्या आहेत. आणि अर्थात प्रकाश आणि सावलीचा जो वापर, लाईट अँड शॅडोचा जो वापर करून जो आपण आत्ताच्या भाषेमध्ये जो 3D इफेक्ट म्हणतो तो उत्तमरित्या साकारला गेलेला आहे आणि म्हणून या चित्राला सुद्धा विशेष प्रसिद्धी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, आपण अजूनही या अशा काही चित्रांविषयी बोलणारच आहोत पण याबरोबरच आता वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विरामाची. त्यानंतर आपण एक छानसं गाणं ऐकून आपल्या पुन्हा गप्पा अशाच सुरू ठेवूयात.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

श्रोतेहो, आपण जर का चित्रांविषयी आणि जगप्रसिद्ध कलाकृतींविषयी बोलतो आहोत तर एक नाव आपण अजिबात विसरता कामा नाहीये, ते म्हणजे अजिंठा. अजिंठा इथली भित्तीचित्र ही सुद्धा अतिशय जगप्रसिद्ध आहेत आणि जागतिक चित्रकलेच्या इतिहासामधला एक सर्वोच्च मैलाचा दगड अशीही मानली जातात. साधारण 1500 जास्त वर्ष जुनी असलेली ही चित्र आजही त्यांच्या जिवंत रंगांमुळे आणि त्यांच्या अप्रतिम अशा त्या रेखाटनांमुळे जगभरातील कलाकारांना थक्क करतात. आता या भित्तीचित्रांचं तंत्रज्ञान आणि त्याची सविस्तर माहिती बघायला गेलं तर त्यासाठी एक खास तंत्रज्ञान वापरलं होतं. तिथल्या चित्रकारांनी थेट खडकावर चित्र न काढता एक विशेष थर तयार केला होता. त्याची पहिली पायरी अशी होती की खडकावर माती, शेण, तांदुळाचा कोंडा आणि डिंक यांचं मिश्रण करून त्याचा एक जाड थर दिला गेला होता. त्यानंतर या थरावर चुन्याचा पातळ लेप लावण्यात आला होता आणि त्यानंतर शेवटची पायरी अशी होती की तो चुन्याचा लेप वाळल्यानंतर नैसर्गिक रंगांचा वापर करून अत्यंत नाजूक असं कलाकुसर आणि चित्रकाम असं हे त्यावर करण्यात आलेलं होतं. आता हे रंग कुठले होते तर या चित्रांमध्ये वापरलेले रंग हे पूर्णपणे नैसर्गिक आणि खनिजजन्य असे होते आणि ज्यामुळे शेकडो वर्षांनंतर आजही त्या चित्रांची जी त्या रंगांची चमक आहे ती टिकून आहे. तर ते रंग कुठले होते तर तांबडा आणि पिवळा, म्हणजे जो लाल आणि पिवळा रंग होता तो तिथला स्थानिक माती, जे गेरू आणि दगड तिथे जे असतात ते फोडून त्याचा भुगा करून त्यापासून तयार करण्यात आलेला होता. पांढरा रंग होता तो खडू आणि चुन्यापासून तयार करण्यात आलेला होता. काळा रंग हा अर्थातच काजळी, दिव्यावरची जी काजळी असते ती काजळी वापरून करण्यात आलेला होता. आणि निळा रंग जो होता तो एक अफगाणिस्तानामधून मागवलेला एक मौल्यवान दगड होता आणि त्या दगडाचा भुगा करून निळा रंग बनवण्यात आलेला होता. आणि प्रामुख्याने 1 आणि 2 क्रमांकाची जी गुहा आहे त्या गुहेमधली जी चित्रं आहेत त्यामध्ये याचा वापर जास्त करण्यात आलेला आहे. आणि चित्रांचे विषय असे आहेत की एक आहे बुद्धांचं जीवन, भगवान बुद्धांचा जन्म, त्यांचं राज्यशाही जीवन आणि गृहत्याग आणि ज्ञानप्राप्तीची त्यांची जी वाटचाल होती त्याविषयीचं हे चित्र आहे. आणि जातक कथा अर्थातच बुद्धांच्या पूर्वजन्माच्या काल्पनिक आणि उपदेशात्मक कथा ज्या आपण लहानपणी वाचल्या असतील तर त्या कथा आणि त्यांचं चित्रण या चित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि तिथली सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात महत्त्वाची अशी जी चित्रं मानली जातात, जी भित्तीचित्रं मानली जातात, त्यापैकी एक आहे बोधिसत्व पद्मपाणी. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हातात निळं कमळ घेतलेले भगवान बुद्ध यामध्ये रेखाटले गेलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता, करुणा आणि डोळ्यांमधला जो कारुण्य भाव दिसतो तो अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटला गेलेला आहे. आणि त्यामुळेच हे अजिंठामधलं सगळ्यात प्रसिद्ध असं चित्र मानलं जातं, जे 1 नंबरच्या 1 क्रमांकाच्या गुहेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर याच गुहेमध्ये अजून एक चित्र आहे, ते आहे बोधिसत्व वज्रपाणी. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हातामध्ये वज्र धारण केलेले बुद्ध यामध्ये दाखवले, म्हणजे किती विरोधाभास आहे बघा. पहिल्या चित्रामध्ये निळं कमळ घेतलेले शांत भावना दाखवणारे असे बुद्ध रेखाटलेले आहेत, तर दुसऱ्याच चित्रामध्ये

हातात वज्र घेतलेले म्हणजे जे न्यायाचं शस्त्र आहे ते शस्त्रधारी असे बुद्ध दाखवलेले आहेत. आणि पद्मपाणीच्या जे शांतरूप मी जसं म्हटलं तसं त्या शांतरूपाच्या अगदी उलट आणि थोडंसं शक्ती आणि न्यायाचं प्रतीक दाखवणारं असं हे एक चित्र आहे. त्यानंतर अजून एक चित्र आहे ज्यामध्ये मरणासन्न राजकुमारी दाखवलेली आहे. हे चित्र आहे अजिंठामधल्या 16 क्रमांकाच्या गुहेमध्ये. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धांचे बंधू नंद जे होते त्यांनी संन्यास घेतल्याची जी बातमी आहे ती बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या पत्नीची जी अवस्था झाली ती या चित्रामधून बघायला मिळते. एका ब्रिटिश कलाकाराने या चित्राबद्दल असं म्हटलंय की फ्लोरेन्स म्हणजे इटलीमधील उत्तम चित्रकार सुद्धा यापेक्षा प्रभावीपणे एखादी भावना दुःखाची भावना असेल किंवा कुठलीही भावना चित्रामध्ये मांडू शकले नसते. त्यानंतर अजून एक चित्र आहे जे आहे ज्याचं नाव आहे काळ्या रंगाची राजकुमारी. हे चित्र त्या काळातली वास्तुकला आणि दागिन्यांची फॅशन कुठल्या प्रकारचे कुठल्या पद्धतीचे दागिने होते हे दाखवणारं असं हे चित्र आहे. आणि गडद रंगाच्या छटा वापरून सुद्धा चेहऱ्यावरचे हावभाव किती छान जिवंतपणे बघायला मिळतात यासाठी हे एक उत्तम उदाहरण मानलं जातं. आणि या गडद रंगांच्या छटांमुळेच कदाचित त्याला काळ्या रंगाची राजकुमारी असं नाव पडलं. तर अशी ही छान प्रसिद्ध चित्र आपल्याला अजिंठ्याच्या भित्तीचित्रांमध्ये बघायला मिळतात. आपण असाच रंजक सफरमध्ये अजून अशाच काही चित्रांची काही छायाचित्रांची सफर करणार आहोत, पण त्याआधी ऐकूया अजिंठ्याचं हे गाणं.

अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा।

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे

श्रोत्याहो 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि रंजक सफरमध्ये आज आपण सफर करतो आहोत जगप्रसिद्ध छायाचित्र आणि चित्र अशा कलाकृतींची. त्यामधलं पहिलं पुढचं नाव आहे ते आहे मॅन ऑन द मून, अर्थातच चंद्रावर टाकलेलं पहिलं पाऊल. 1969 अपोलो 11 या मोहिमेदरम्यान चंद्रावर उतरलेले अंतराळवीर बज आल्ड्रिन यांचा हा फोटो नील आर्मस्ट्रॉंग यांनी कॅमेरामध्ये कैद केला होता आणि मानवजातीच्या विज्ञानातली ही सगळ्यात मोठी झेप मानली गेली आणि ही जी झेप होती तिचं प्रतीक मानला गेलेला असा हा फोटो आणि त्यामुळे चंद्रावर टाकलेल्या पहिल्या पाऊलाचा हा फोटो अतिशय प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर दुसरं छायाचित्र जे आहे ते होतं हिडनबर्ग आपत्ती, द हिडनबर्ग डिझास्टर नावाचं. तर 1937 हिडनबर्ग नावाचं महाकाय विमान हवेतल्या हवेत जळून खाक झालं होतं आणि सॅम शियर यांनी या अपघाताचा, या जळलेल्या विमानाचा जो फोटो काढला होता तर हा विज्ञानाच्या इतिहासातला सगळ्यात मोठ्या अपघाताची साक्ष देणारा, भयानक अपघाताचं दर्शन घडवणारा असा हा फोटो होता आणि त्यामुळे अर्थातच यालासुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली होती. अर्थात चांगल्या अर्थाने नाही पण प्रसिद्धी मिळालेली होती. तर असेच आपण अजून काही छायाचित्रांविषयी आणि चित्रांविषयी बोलणारच आहोत पण आता याबरोबरच इथे वेळ झालेली आहे प्रश्न मंजुषेची. तर आपल्या प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी विचारते, जागतिक छायाचित्रण दिन जो आपण आज साजरा करतोय तो जागतिक छायाचित्रण दिन अधिकृतपणे कधीपासून साजरा केला जाऊ लागला, कुठलं वर्ष, कुठल्या वर्षीपासून हा दिन अधिकृतपणे साजरा केला जाऊ लागला याचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड लावायचा आहे. तर मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जागतिक छायाचित्रण दिन अधिकृतपणे अधिकृतरित्या कधीपासून साजरा केला जाऊ लागला. आपली उत्तरं लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा.

श्रोते हो, आपण बोलतो आहोत जगप्रसिद्ध चित्र आणि छायाचित्रांविषयी. तर पुढचं जे छायाचित्र आहे ते आहे पाकिस्तानची शरणागती. 1971 साली 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका इथे पाकिस्तानी सैन्याचे जे प्रमुख होते त्यांनी भारताचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि स्वाक्षरी केली होती. आणि त्या क्षणाचा जो फोटो काढला होता तर तो फोटो हा मोठं विजयाचं, लष्करी इतिहासातल्या विजयाचं मोठं प्रतीक मानला गेला होता आणि म्हणून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर एक सगळ्यांच्या आवडीचा विषय असलेला, एक अभिमानाचा विषय असलेला असा एक फोटो होता. तो होता कपिल देव यांनी 1983 सालीचा जो वर्ल्ड कप चा जो कप उंचावलेला होता जिंकल्यानंतरचा, तर ते तो जो फोटो होता, ते जे छायाचित्र होतं ते अतिशय गाजलं होतं. 25 जून 1983 रोजी लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी वर्ल्ड कपची जी ट्रॉफी होती ती अशी हवेत उंचावलेली होती आणि त्या एका फोटोनी भारतातल्या क्रिकेटचं भविष्य बदलवून टाकलं होतं आणि देशाला एक नवा आत्मविश्वास दिला होता की या क्षेत्रामध्ये आपणही जिंकू शकतो आणि आपणही भविष्य घडवू शकतो असा जो आत्मविश्वास दिला होता त्या निमित्ताने क्रिकेट विश्वातला हा अतिशय गाजलेला, प्रसिद्ध झालेला असा हा फोटो होता. याबरोबरच आपण अजूनही काही चित्रांविषयी आणि छायाचित्रांविषयी बोलणारच आहोत, पण मी आपला प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न असा विचारला आहे की जागतिक छायाचित्रण दिन अधिकृतपणे कधीपासून साजरा केला जाऊ लागला. याचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे. आपली उत्तरं लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

श्रोत्याहो, रंजक सफरमध्ये आपण सफर करतो आहोत जगप्रसिद्ध चित्रांची आणि छायाचित्रांची. आणि त्याबरोबरच आपण प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न असा विचारला होता की जागतिक छायाचित्रण दिन अधिकृतपणे कधीपासून साजरा केला जाऊ लागला. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर असं आहे की 19 ऑगस्ट 2010. 2010 सालापासून जागतिक छायाचित्रण दिवस हा अधिकृतरित्या साजरा केला जाऊ लागला. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं त्या श्रोत्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, वैशाली जोशी, प्रमोद राऊत, प्रशांत धांगुर्डे, मंगेश म्हात्रे, नीलम राणे, शुभांगी कारेकर, दीपा पालकर आणि काशीनाथ क्रमवंत या सगळ्यांनी या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आपण रंजक सफरीमध्ये अजूनही काही चित्रांविषयी बोलणार आहोत, पण त्याआधी लगेचच आता आपण आपल्या प्रश्नमंजुषेतल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. मी दुसरा प्रश्न असा विचारते की मोनालिसा हे चित्र, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला याविषयी बोललो होतो, तर मोनालिसा हे जे प्रसिद्ध चित्र आहे ते कोणी काढलं आहे, या चित्राचे चित्रकार कोण आहेत, त्यांचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र कोणी काढलंय, या चित्राचे चित्रकार कोण, हे उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक अर्थातच 45 15 41 34, 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. मंडळी, आपण चित्रांविषयी बोलत होतो तर त्यामध्ये अगदी प्रामुख्याने जे नाव घेतलं जाईल आपल्या भारतीयांसाठी, मराठी लोकांसाठी, महाराष्ट्रातल्या आणि एकूणच भारतातल्या लोकांसाठी अतिशय अभिमानाने जे नाव घेतलं जातं ते आहे राजा शिवछत्रपती यांचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता तर त्या राज्याभिषेकाचं चित्र अगदी सर्रासपणे आपल्याला सगळ्यांच्या घरात भिंतीवरती असं छान मोठी फ्रेम करून टांगलेलं दिसतं, नाही का? तर हे जे शिवराज्याभिषेकाचं सगळ्यात पहिलं चित्र जे काढलेलं होतं ते तैलचित्र नामवंत चित्रकार MV धुरंदर, महादेव विश्वनाथ धुरंदर यांनी काढलेलं होतं. आणि अर्थातच 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे रेखाटलेलं आहे. त्यानंतर अर्थातच आधुनिक काळानुसार प्रत्येक मराठी घराघरात ते चित्र पोहोचलं आणि सगळ्यांच्या परिचयाचं असं जे झालं ते दुसरं लोकप्रिय चित्र काढलं, ते प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलं होतं. MV धुरंदर यांचं जे चित्र होतं ते त्यांनी औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून शिवचरित्राचा थोडासा आधार घेऊन हे चित्र काढलेलं होतं. आणि त्यांनी काढलेल्या या राज्याभिषेकाचं जे चित्र आहे त्यामध्ये 100 पेक्षा जास्त व्यक्तींचं हुबेहूब चित्रण करण्यात आलेलं होतं. आणि म्हणूनच अर्थात या चित्राला भयंकर प्रसिद्धी मिळालेली होती. आणि दीनानाथ दलाल यांनी जे चित्र काढलेलं होतं हे सुद्धा चित्र सर्वसामान्यांमध्ये खूप जास्त लोकप्रिय झालेलं होतं. आणि दिनदर्शिका असेल किंवा पुस्तकांची मुखपृष्ठ असतील, शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने या चित्राचा वापर केलेला होता. या दोन चित्रांमध्ये मुख्य फरक असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं असल चित्र शिवरायांचे पहिले समकालीन चित्र जे 1677 डच चित्रकार हर्बर्ट डी जेगर यांनी गोवळकोंडा येथे काढलं होतं. आणि मुघल दरबारातील चित्रकार मीर मोहम्मद यांनी सुद्धा प्रसिद्ध समकालीन एक चित्र असं काढलेलं होतं. तर थोडंसं कन्फ्युजन या दोन चित्रांमध्ये होऊ शकतं. एक चित्र जे आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं

वैयक्तिक काढलेलं चित्र आहे आणि एक चित्र जे आहे ते राज्याभिषेक सोहळ्याचं पूर्ण चित्रण करणारं आणि वर्णन करणारं असं हे चित्र आहे आणि अर्थातच आपल्या अभिमानाची आपल्या स्वाभिमानाची ही गोष्ट असल्यामुळे हे चित्र अर्थातच प्रसिद्ध झालेलं आहे. मंडळी, मी आपला प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र कोणी काढलं, या चित्राचं चित्रकार कोण आहेत, याचं त्यांचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहेत. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 34 आणि 4515 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एसटीडी कोड आहे.

श्रोते, मी प्रश्न असा विचारला होता की मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र कोणी काढलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे लिओनार्डो द विन्सी. आणि बरोबर उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलेले श्रोते आहेत मंगेश म्हात्रे, प्रकाश कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार, शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत, दीपाली विचारे, दीपा पालकर, मंगला शेठ, श्यामराव मोरे. या सगळ्यांनी योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. या सगळ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता सरंजक सफरमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आपली भेट अशीच नेहमी होतच राहील, पण आजच्या दिवसापुरतं मला आदिती काळेला अनुमती द्या. नमस्कार.

महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकिणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच NTA पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त NTAची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार NTAनं घेतला आहे. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ S जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत

सर्पदंशामुळे झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC मधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600 कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि NG वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंड अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीता मुतालिक यांच्या गायनात राग सुरमल्हार आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अमोल माळी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुषार केळकर यांची.